0: ഇപ്പോൾ സമയം 6 മണി കഴിഞ്ഞ് 19 മിനിറ്റും 55 സെക്കൻഡും. അല്പസമയത്തിനുള്ളിൽ സംസ്കൃതത്തിൽ വാർത്തകൾ കേൾക്കാം. ഡൽഹിയിലെ
1: ഇയം ആകാശവാണി. സമ്പ്രതി വാർത്താഃ ശ്രൂയന്താം. പ്രവാചിക നിധിഃ ഝാഃ. ആദൌ മുഖ്യാഃ വാർത്താഃ. സംസദാ ബാങ്കിംഗ് വ്യവസ്ഥായാഃ ആധുനികീകരണ വിധേയകം സ്വീകൃതം. ലോകസഭയാ താവത് അധികരണ പരിഷ്കാര വിധേയകം ച പാരിതം ഗതം. ഝാർഖണ്ഡെ പരീക്ഷാർത്ഥിനാം ആന്ദോളനം 17 ദിവസം വ്യാപ്യ പ്രചലതി. അശേഷേ ഹി ദേശെ താവത് ധ്വജ യാത്രാണാം ആയോജനം വർത്തതേ. അപി ച ചീനദേശെ ഭീഷണ ചക്രവാതേന 10 ലക്ഷത്തോപ്യധികാഃ ജനാഃ സ്ഥാനാന്തരിതാഃ. അഥ വാർത്താഃ വിശദീകൃത്യ. സംസദാ അദ്യ ബാങ്കേഴ്സ് ബുക്സ് എവിഡൻസ് വിധേയകം 20-26 പാരിതം ഗതം. യത് ലോകസഭാനന്തരം രാജ്യസഭയാ അപി സ്വീകൃതം. വിത്തമന്ത്രിണാ നിർമലാ സീതാരാമൻ ഇത്യനയാ ഉപസ്ഥാപിതേന വിധേയകേന ഡിജിറ്റൽ ബാങ്കിംഗ് അഭിലേഖാനാം സാക്ഷ്യരൂപേണ വിധിക് സ്വീകാര്യത സമ്പുഷ്ടാ ഭവതി. ഇതഃ പ്രാഗ് നീറ്റ് വിഷയേ വിപക്ഷസ്യ കോലാഹലേന രാജ്യസഭായാഃ കാര്യാചരണം ബഹുവാരം സ്ഥഗിതം അഭവത്. ലോകസഭയാദ്യ അധികരണ പരിഷ്കാര വിധേയകം 26 ദിവസം ധ്വനിമതേന പാരിതം. വിവിധാനാം അധികരണാധ്യക്ഷാണാം സദസ്യാനാം ച അർഹതാസു നിയുക്തൌ സേവാ പക്ഷാശ്രയേഷു ച പാരദർശിതാം സ്വായത്തതാം ഏകരൂപതാം ച ആനേതും അഥ ച തേഷാം കാര്യപ്രണാല്യാം ദക്ഷതാവർദ്ധനം അസ്യ വിധേയകസ്യ മുഖ്യോദ്ദേശ്യം വർത്തതേ. അസ്യ വിധേഹ അന്തർഗതം ഏകസ്യ രാഷ്ട്രിയാധികരണ ആയോഗസ്യ സ്ഥാപനായാഃ അപി പ്രസ്താവോ വർത്തതേ. നീറ്റ് പരീക്ഷാ പ്രകരണെ പ്രദർശനരതാനാം ഛാത്രാണാമുപരി ആരക്ഷകാണാം കഥിത കാര്യാചരണമവലംബ്യ വിപക്ഷസ്യ കോലാഹലെ വിചാർവിമർശം വിനൈവ എതദ്വിധേയകം പാരിതം. പീഠാസീനാധികാരി ജഗദംബികാ പാലഃ അവോചത് യത് സംസദീയ കാര്യമന്ത്രി കിരൻ റിജിജുഃ വിപക്ഷസ്യ യാചനാം പൂർവമേവ സ്വീകൃതവാൻ. അഥ കേന്ദ്രീയ ഗൃഹമന്ത്രി അമിതഷാഹ ഛാത്ര പ്രദർശന സംബന്ധേ വക്തവ്യം ദാതും സന്നദ്ധോ വർത്തതേ. കിന്തു അവിരത കോലാഹലേന സങ്കുലം സദനം അവലോക്യ സഭാപതിനാ അദ്യ ആദിനായ സദനസ്യ കാര്യാചരണം സ്ഥഗിതം. ഇതഃ പ്രാഗ് അപരാഹണേ 2 വാദനേ ദ്വിതീയ സ്ഥഗനാനന്തരം യദാ സദനസ്യ കാര്യാചരണം പുനരാരബ്ധം തദാ കേന്ദ്രീയ വിധി ന്യായമന്ത്രി അർജുന രാമ മേഘവാലഃ വിപക്ഷസ്യ ഗംഭീര കോലാഹലേ ഏവ ഏതദ് വിധേയകം ഉപസ്ഥാപിതവാൻ. തതഃ പൂർവം മധ്യാഹ്നേ 12 വാദനേ പ്രഥമ സ്ഥഗനാനന്തരം യദാ സദനം സമവേതം തദാ കൃഷ്ണാംഗാരക ഖനന മന്ത്രി ജി കിഷൻ റെഡ്ഡി ഖനി ഖനിജ സംശോധന വിധേയകം ഉപസ്ഥാപിതവാൻ. കേന്ദ്രീയമന്ത്രി കിരൻ റിജിജുഃ അദ്യ സ്പഷ്ടീകൃതവാൻ യത് ഛാത്ര പ്രദർശന പ്രകരണേ സംസദി ചർച്ചാം കർത്തും പ്രശാസനം തത്പരമസ്തി. കാര്യമന്ത്രണാ സമിത്യാഃ ഉപവേശനാത് പരം തേന വിപക്ഷേന സഹ സദനസ്യ കാര്യം നിർബാധം സഞ്ചാലയിതും സവിനയം ആഹ്വാനം കൃതം യേന ഗൃഹമന്ത്രി അമിതഷാഹ എതദ്വിഷയെ ആധികാരികം വക്തവ്യം പ്രദാതും ശക്നുയാത്. പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി ഹ്യഃ നവദില്യാം 26 ദിവസം രാഷ്ട്രമണ്ഡല ക്രീഡാ പതക വിജേതൃഭിഃ സഹ അമിലത്. തേന സപ്രശ്രയം സമുദീരിതം യത് വാസ്തവിക പ്രതിഷ്ഠാ ക്രീഡാഭാവേനേവ ലഭ്യതേ.
2: आपके इस अचीवमेंट को सिर्फ आपका अचीवमेंट मानता हूं ऐसा नहीं है, ये आपका विजय आने वाली पीढ़ियों के लिए बहुत बड़ी प्रेरणा बन जाता है. अगर आप लोग खेलो इंडिया की प्रतिष्ठा बढ़ाते हैं, और प्रतिष्ठा सिर्फ वहां जाकर के रिबन काटने से नहीं होगी, आप वैसे ही खेलेंगे जैसे एक छोटा खिलाड़ी खेलता है, ये बहुत बड़ा कॉन्ट्रीब्यूशन करेगा, क्योंकि अभी तो हमें बहुत आगे जाना है.
1: സ്കോട്ട്ലാൻഡ് ഇത്യസ്യ ഗ്ലാസ്ഗോ നഗരെ സമ്പന്നാസു एतासु स्पर्धासु भारतेन त्रयोदश स्वर्ण सप्तदश रजत नव कांस्य पदकैः सह आहत्य एकोनचत्वारिंशत् पदकानि विजित्य चतुर्थं स्थानं लब्धम्। प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना खेलो इण्डिया अभियानस्य विस्ताराय क्रीडकाः प्रोत्साहिताः। भारोत्तोलिका मीराबाई चानू इत्यस्याः प्रशंसां कुर्वता तेन ससंभ्रमं प्रोदीरितं यत् क्रीडकानां विजयः छात्राणां कृते महती प्रेरणा वर्तते। तेन अभाषी यत् राष्ट्रस्य क्रीडा प्रगतिः केवलं सुविधामूला न भूत्वा समग्र क्रीडा संस्कृतेः निर्माणे आश्रिता अस्ति। अन्ते च प्रधानमन्त्रिणा सर्वेभ्यः क्रीडकेभ्यः शुभकामनाः प्रकटीकृताः। संस्कृतवार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज ऑन एआईआर चलदूरभाषीय तन्त्रांशे अपि समुपलब्धो भविष्यति। विश्व सिंह दिवसावसरे प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी अद्य न्यगादीत यत् भारते एशियाई सिंहानां संख्या निरन्तरं वर्धते, सहैव तेषां आवास क्षेत्रमपि विस्तारं अवाप्नोति। केन्द्रीय मन्त्रिणः भूपेन्द्र यादवस्य एकं लेखं प्रकाशयन् श्रीमोदी प्रतिपादितवान् यत् वन्यजीव संरक्षणाय सर्वकारस्य दृढसंकल्पः, जनसमुदायस्य बलिष्ठा सहभागिता च देशस्य वन्यजीवानां रक्षणाय अनुकरणीयम् उदाहरणमस्ति। झारखण्डराज्ये जेएसएससी सीजीएल परीक्षायाः निरस्तीकरणाय सीबीआई अन्वेषणाय च छात्रान्दोलनस्य अद्य सप्तदशं दिनं वर्तते। रांचीनगरे विधानसभां प्रति पदयात्रां कुर्वत्सु छात्रेषु आरक्षकबलेन जलप्रक्षेपणास्त्रस्य प्रयोगः कृतः। प्रशासनं पक्षतः उक्तं यत् छात्राणां याचनाः स्वीकृताः सन्ति, तथापि प्रदर्शनकारिणः छात्राः स्वस्य प्रमुखयाचनाः अधिकृत्य अद्यापि स्वनिर्णये दृढाः सन्ति। अशेषहि देशे हर घर तिरंगा इत्यभियानं सर्वत्र अत्यन्तं उत्साहप्रदं गतिं भजते, येन राष्ट्रिय गौरवस्य ऐक्य भावनायाः च सामूहिक उत्सवे समाजस्य सर्वेषां वर्गाणां जनाः सहभागिनः भवन्ति। एतत् अभियानम् अस्य मासस्य सप्तदश दिनांकं यावत् प्रचलिष्यति, यत् अस्मिन् वर्षे वन्दे मातरं राष्ट्रगीतस्य सार्धशत वार्षिकी समारोहेण सह सम्पद्यते, येन सर्वस्य देशभक्तस्य हृदयम् अत्यन्तं प्रमुदितमस्ति। प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी विकसित भारतस्य संकल्पं पूर्त्यै अस्मिन् अभियाने जनसहभागितायै आह्वानम् अकरोत्। केन्द्रीय गृहमन्त्रिणा अमितशाहेन देशवासिनः ध्वजयात्रा माध्यमेन वन्दे मातरं गानेन च इदं राष्ट्रिय महोत्सवं संवर्धयितुम् आग्रहो विहितः। सहैव असौ स्वगृहेषु राष्ट्रध्वजम् उत्तोल्य हरघरतिरंगा.com जालपुटे सेल्फी इति आत्मचित्रं प्रेषयितुमपि आहूतवान्। चीनदेशे डॉल्फिन चक्रवातस्य सम्पातनानन्तरं शंघाई नगरं समेत्य पूर्वचीनक्षेत्रात् दशलक्षतोप्यधिकाः जनाः सुरक्षितस्थानेषु प्रापिताः। अनेन चक्रवातेन सम्पूर्णे क्षेत्रे भीषणवृष्टिः अजायत, येन यातायातसौविध्यम् अबाधत। अत्रावधेयं यत् अद्य शंघाई नगरे प्रायः सहस्राधिकाः विमानसेवाः निरस्ताः। एतदतिरिच्य शाङ्गडोङ्ग, हेनान, हुबेई, अन्हुई, जिंहांगसु, झेजियांग प्रान्तेषु अतीव तीव्रवृष्टेः पूर्वसूचना च प्रख्यापिता। शंघाई नगरे अपि अति तीव्रवृष्टेः संभावना वर्तते। प्रशासनेन जनाः बाह्यगतिविधीन् परिहर्तुं निर्दिष्टाः। चीनप्रशासनेन पूर्वमेव एतदर्थं रक्तवर्णम्